0: फिर मेरा मन ये बोला बोला बोला सारे गम पम गर
1: सागा सागा
0: सारे गम पम गर
1: सा रे पा